तू आद पुरख अपरंपर करता जी, तुद जेवड अवर ना कोई। तू जोग जोग एको सदा सदा, तू एको जी, तू नेह चल करता सोई। तुद आपे पावै सोई वरतै जी, तू आपे करै सो होई। तुद आपे सृष्ट

कृपा कायो देवा कायो देवल कायो जंगम जाति कायो धूप दीप नैवेदा कायो पूजो पाती।